घटलो बतरावे, घर ते पन घटलो बतरावे, हो घर ते पन घटलो बतरावे, ये छठा अरे ये